गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: नमस्कार श्रोती हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. आणि श्रोते हो, 2-3 शो जे आहेत ते आपण घेतलेले नव्हते आणि त्याचं कारण असं होतं की मी थोडस बाहेरगावी होतो, टूरला होतो आणि त्यामुळं मला तुम्हाला भेटायला आलं नाही. शो मी सुद्धा खूप मिस केले आणि याचाच संदर्भ घेऊन आपण आज जे आहे जो विषय दिलेला होता तर तो विषय होता संदर्भ. तर संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर ज्या आहेत त्या चारोळी आलेल्या आहेत, खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत. आपण जेवढे शक्य होतील तेवढ्या जास्तीच्या रचना या शो मध्ये घेण्याचा प्रयत्न करू आणि शोची वेळ जर संपली तर उर्वरित रचना ज्या आहेत त्या आपण पुढच्या रविवारी घेऊया. तर चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. आणि श्रोते हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर अप्रतिम अशा कविता व चारोळ्या घेऊन. आणि आजचा आपला विषय संदर्भ असा होता आणि संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलंय की करता करता सुटतेच काही ना काही, करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाणी हसतात रुसते जेव्हा वही. करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात रुसते जेव्हा वही. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशाची घाई. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशाची घाई. संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कुणालाच मोल नाही. मी शेवटी असं लिहिलंय की वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, निक्षणातला आनंद निष्ठून जाई, निक्षणातला आनंद निष्ठून जाई. तर ही माझी एक रचना होती. आणि नेहमी असंच होतं नाही का की खूप सारं करता करता काही ना काही सुटतं आणि केलेलं विसरून जाऊन सुटलेल्या गोष्टींची चर्चा होते, सुटलेल्या गोष्टींवर बोललं जातं, सुटलेल्या गोष्टींवरून आरोप केले जातात, जे केलं ते विसरून जातात आणि जे राहिलं त्यावर बोलतात. म्हणूनच मी लिहिलेलं होतं की करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात. कितीतरी आयुष्याची पानं भरलेली असतात, असंख्य अशा सुखद क्षणांनी भरलेली असतात, परंतु ती पानं तेव्हा हसतात जेव्हा वही रुसते. इतके सुंदर क्षण त्या वहीवर असताना त्या वहीनं रुसावं म्हणून मी लिहिलेलं होतं. आणि जेव्हा प्रत्येक जण आपल्या परीनं कयास लावत असतो तर आपण संदर्भ देणं, अर्थ समजावणं, खुलासे देणं या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या निरर्थक असतात. त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या संदर्भावरून काही विचार करू, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या संदर्भावरून काही बोलू त्यावेळी ते त्याच व्यक्तीला बोला, ज्याची समजून घेण्याची क्षमता आहे. एखाद्या व्यक्तीनं आपल्याबद्दल एखादं मत बनवलेलं असेल, एखाद्या परिस्थितीवर तो व्यक्ती स्वतः जज होऊन त्याने निर्णय एकदा फायनल केलेला असेल, तर आपण कितीही आर्ग्युमेंट करणं हे गैर असतं, ते व्यर्थ असतं, नाही का? मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेलं होतं दुसऱ्या की माणुसकीला मी धर्म मानतो, कार्याला माझ्या कर्म मानतो. माणुसकीला मी धर्म मानतो, कार्याला माझ्या कर्म मानतो. वृथा आहे धावपळ जगण्याची, वृथा आहे धावपळ जगण्याची. आनंद हाच जीवनाचा संदर्भ मानतो, आनंद हाच जीवनाचा संदर्भ मानतो. आणि जसं की आपल्या एफएमचं सुद्धा टॅगलाईन आहे की आनंदी रहा आनंद लुटा. आणि जोपर्यंत आपण स्वतः आनंदी राहत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. दुःखाचे लाख प्रसंग येतात, दुःख देणारे लाखो येतात, आनंद देणारे किती असतात? आनंद आपल्याला कधी मिळणार, आपण तो कसा मिळवणार आणि तो कुठून प्राप्त करणार? या सर्व गोष्टीचं उत्तर एक आहे, ते म्हणजे आपण स्वतः आनंदाची निर्मिती केली पाहिजे. सकारात्मक गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक व्यक्तींना दुर्लक्ष केलं पाहिजे, नाही का? आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. रंजना भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की आयुष्य एकदाच येते, तिला जगून घ्यावे आनंदाने. आयुष्य एकदाच येते, तिला जगून घ्यावे आनंदाने. संदर्भ असो कोणत्याही हलाकीचा, संदर्भ असो कोणत्याही हलाकीचा, सावरावे त्याला स्वकर्तृत्वाने, सावरावे त्याला स्वकर्तृत्वाने. आणि अगदी खरं आहे की जसं की मी आत्ताच म्हटलं की आयुष्य हे एकदाच आहे, ते आनंदात जगलं पाहिजे. आणि परिस्थिती कितीही विपरीत असो, परिस्थिती कितीही हलाखीची असो, तर आपण त्याला स्वतःच्या कर्तृत्वानं सावरलं पाहिजे. आणि आपण त्याला स्वतःच्या कर्तृत्वानं सावरल्यानंतर निश्चितपणे परिस्थिती जी आहे ती बदलू शकते, नाही का? आणि परिस्थिती बदलण्यासाठी आपण स्वतः सकारात्मक असणं हे खूप गरजेचं असतं. आणि याच सकारात्मकतेला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सुरेश पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. सोनाली सुरेश पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय की प्रत्येक शब्दामागे एक संदर्भ दडलेला, प्रत्येक शब्दामागे एक संदर्भ दडलेला, मनाच्या ओल्या पानावर आठवणींनी कोरलेला, मनाच्या ओल्या पानावर आठवणींनी कोरलेला. वाह वाह, अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की प्रत्येक शब्दा पाठीमागे संदर्भ आहे आणि मनाचं ओलं पान अशी उपमा देऊन त्यावर तो आठवणींनी कोरलेला आहे, असं अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड इथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड इथून लिहिलंय की शब्दांचा लागता संदर्भ लाभतो कवितेला अर्थ, शब्दांचा लागता संदर्भ लाभतो कवितेला अर्थ, भावनांची होते गुंतवणूक. वा, भावनांची होते गुंतवणूक, कवी मनाशिवाय सारे व्यर्थ, कवी मनाशिवाय सारे व्यर्थ. आणि खरंय की जेव्हा शब्दांचा संदर्भ लागतो तेव्हा कवितेला अर्थ येतो, आणि भावनांची गुंतवणूक केल्यानंतरच या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होतात. कवी मन जे असलं पाहिजे, कवी मन जे व्यक्त होणार असतं, खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या आपण एका सुंदर अशा चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की संदर्भ तुझा आला की जीवाची होते घालमेळ, संदर्भ तुझा आला की जीवाची होते घालमेळ, फक्त नावच तुझं घेता, फक्त नावच तुझं घेता, कळत नाही कसा जातो वेळ, कळत नाही कसा जातो वेळ. वाह वाह, तर त्याचा संदर्भ आणि जीवाची होणारी घालमेळ, ओठांवर नाव जरी आलं तरी त्या आठवणीमध्ये मन रमत, त्या आठवणीमध्ये मन भूतकाळामध्ये जातं, नाही का? आणि खूप सुंदर असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते की तुझा संदर्भ तुझा आला की
5: जीवाची घालमेल होते आणि तुझं नाव नुसतं घेतलं तरी वेळ कसा जातो हे कळत नाही. खूप सुंदर असे भाव. आणि यासोबतच पुढच्या चारोळीमध्ये चौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहे डोंबिवली पूर्व इथून. स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिलंय विचार या शीर्षकाखाली संदर्भ विषयाच्या अनुषंगानं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दडलेला असतो एक विचारांचा गर्भ. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दडलेला असतो एक विचारांचा गर्भ. कधी अदृश्य कधी प्रत्यक्षात, कधी अदृश्य कधी प्रत्यक्षात, लागत नाही मात्र कधी त्याचा संदर्भ. लागत नाही मात्र कधी त्याचा संदर्भ. आणि खरंय ना की माणसाच्या आयुष्यामध्ये

सारे विचार असतात जे मनाच्या गाभाऱ्यामध्ये दडलेले असतात. कधी ते व्यक्त होतात, कधी ते दिसतात, तर कधी ते दिसत नाही, ते अदृश्य असतात. आणि आपण जेव्हा त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याचा संदर्भ सुद्धा लागत नाही. कधी कधी काही विचार हे विनाकारण आलेले असतात, जे भविष्यकाळात घडलेल्या गोष्टी अशा घडतील तशा घडतील या अनुषंगानेचे ते विचार असतात. ऍक्च्युअली मध्ये त्याला काही संदर्भ नसतो, ती फॅक्ट नसते किंवा ती गोष्ट घडेलच असं सुद्धा नसतं, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय. अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की नको संदर्भ जुन्या आठवांचा. वाह, नको संदर्भ जुन्या आठवांचा हा क्षण पुन्हा नाही मिळायचा. नको संदर्भ जुन्या आठवांचा हा क्षण पुन्हा नाही मिळायचा. गुपित सांगतो आनंदी आयुष्याचे, गुपित सांगतो आनंदी आयुष्याचे, वसा घे वर्तमानात जगायचा, वसा घे वर्तमानात जगायचा. क्या बात आहे. आणि खरंय की जुन्या आठवांचा संदर्भ घेतला तर फक्त आणि फक्त दुःख असतील, भलेही काही सुखद आठवणी. परंतु ज्यावेळी आपण भूतकाळामध्ये रमतो तेव्हा चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना आपल्या डोळ्यासमोर तरळतात. त्यामुळे जर आनंदी जगायचं असेल तर वर्तमानात जगलं पाहिजे, प्रत्येक क्षण जगला पाहिजे. असा सुंदर सकारात्मक संदेश सरांच्या चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर ठाणे येथून की लता आशा सुमनचा संदर्भ येईलच यापुढे. लता आशा सुमनचा संदर्भ येईलच यापुढे. सप्तसुरांच्या मैफिलीत आठवण काढतील बापुढे, सप्तसुरांच्या मैफिलीत आठवण काढतील बापुढे. आणि खरंय की या महान अशा गायिकांचा संदर्भ प्रत्येक सप्तसुरांच्या मैफिलीमध्ये येणार. प्रत्येक मैफिल ही त्यांच्या संदर्भाविना सुनी सुनी भासणार आणि प्रत्येक जण निश्चितपणे त्यांची आठवण काढेल. एवढी अवीट गोडीचा असा या तीनही गायिकांचा आवाज होता, ज्यांनी श्रोत्यांच्या रसिकांच्या मनावर कितीतरी वर्षे अधिराज्य गाजवलं. त्यांच्याबद्दलचे भाव अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये निसर्ग कवी या नावाने सर लिहितात श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलंय. निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार सर लिहित आहेत गोंदिया येथून. पृथ्वीवर माझे तुझे कर्तव्य म्हणत करू नये कुणी कुणाचा हेवा. पृथ्वीवर माझे तुझे कर्तव्य म्हणत करू नये कुणी कुणाचा हेवा. वृक्ष लागवड हे कर्तव्य आपुले, वृक्षच दे फळ प्राणवायू व हवा. वृक्ष लागवड हे कर्तव्य आपुले, वृक्षच दे फळ प्राणवायू व हवा. आणि खरंय की कुणी कुणाचा हेवा न करता आपण कर्तव्य म्हणून वृक्ष लागवड केली पाहिजे. आणि वृक्ष लागवडीच्या सुंदर सकारात्मक संदेशाचा संदर्भ देणारी सरांची ही अप्रतिम सुंदर चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये अश्विनी खोळंबे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. अश्विनी खोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की प्रेमाने एकदा बघ निहाळून तुझ्या कर्तव्याला, प्रेमाने एकदा बघ निहाळून तुझ्या कर्तव्याला. मी तर संदर्भानेच जपत आहे तुझ्या अस्तित्वाला, मी तर संदर्भानेच जपत आहे तुझ्या अस्तित्वाला. वाह, तर एक संदर्भ आणि त्या संदर्भावरून जपलेलं अस्तित्व. अप्रतिम सुंदर गहिरं असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिले. सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहित आहेत परभणी येथून की संदर्भ जपावे लागतात नात्यांच्या प्रत्येक वळणावर. कारण शब्द तर सापडतात सहज कुठल्याही बाजारावर. संदर्भ जपावे लागतात नात्यांच्या प्रत्येक वळणावर. कारण शब्द तर सापडतात सहज कुठल्याही बाजारावर. मनाची किंमत कळते फक्त भावनांच्या खोल प्रवाहात. मनाची किंमत कळते फक्त भावनांच्या खोल प्रवाहात. नाहीतर माणसंही बदलतात वेळेच्या एका इशाऱ्यावर. नाहीतर माणसंही बदलतात वेळेच्या एका इशाऱ्यावर. वाह, आणि खरंय की नात्यांच्या प्रत्येक

हाव भाव रोज नव्याने भावतो, तुझा शब्द हाव भाव रोज नव्याने भावतो। तर उत्कट प्रेमाची परिभाषा शब्दबद्ध करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती की तुला जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा तू नवा भासला, तू नवा वाटला। आणि हे प्रेम असतं, ही एक दृष्टी असते, ही एक नजर असते, जी प्रेमाची नजर आपण सकारात्मकतेनं एखाद्या व्यक्तीमधले सकारात्मक गोष्टी, चांगल्या गोष्टी पाहिल्या, आपण त्याचं प्रेम, त्याचा त्याग, त्याचं कर्तव्य या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला समोरची व्यक्ती ही प्रत्येक वेळी नवी वाटते आणि नवीन रूपामध्ये ती भावते। श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: वो उनके कंट्रोल से चले।
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो। तो अमुक गोष्ट केली नाही, तमुक गोष्ट केली नाही, हे असं का झालं, ते तसं का झालं, असे आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे प्रश्न एकमेकांना विचारत असतो। आणि ती गोष्ट त्या व्यक्तीने मुद्दामच केली नाही असा आपण मनाशी ग्रह करून भांडणतंटा आणि वाद करतो। आपण जी गोष्ट बोलतो ती बोलण्याची आणि विचारण्याची पद्धत ही खूप वेगळी असते। त्यामध्ये प्रश्न नसतो तर त्यामध्ये असतो तो आरोप की तू अमुक गोष्ट केली नाही, मुद्दाम केली नाही। समोरच्याला खुलासा देण्याची संधी सुद्धा दिली जात नाही आणि त्यामुळं मन दुखावतं, नाती विस्कटतात, संसार जो आहे तो पसरून जातो, नाही का? कारण त्याला संदर्भ असा कोणता नसतो। जी गोष्ट आपण पाहिली, जी गोष्ट घडली हे आपल्याला माहीत असतं, पण त्याचं कारण काय याचा खुलासा तरी किमान आपण कधी मागतो का? आपण खुलासाच न मागता आपण आरोपांच्या ज्या फैरी असतात त्या आपण झाडत असतो। खूप वेळा यामुळे नात्यामध्ये क्लेश होतात, नाही का? मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की क्लेश करून काही फायदा नसतो, जीवनाचा आनंद घ्यावा लागतो, क्षणांचा आनंद घ्यावा लागतो, समजून घ्यावं लागतं। माझ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की क्षणांचे तर असते ना आपले आयुष्य, क्षणांचे तर असते ना आपले आयुष्य, जगण्याची धडपड नि दुःखादृश्य, क्षणांचे तर असते ना आपले आयुष्य, जगण्याची धडपड नि दुःखादृश्य, जया लाभले जितुके घ्यावी भरून ओंजळ, जया लाभले जितुके घ्यावी भरून ओंजळ, संदर्भ एवढाच की मन असावे सदा निर्मळ, मन असावे सदा निर्मळ। तुमचे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट बोलण्याचे भाव काय आहेत? तुम्हाला त्या व्यक्तीची चूक सांगायची आहे का त्या व्यक्तीवर आरोप करायचा आहे, यावर त्या शब्दांचं महत्त्व ठरतं। आरोपामध्ये कटुता असते आणि चूक सांगण्यामध्ये जे आहे ते त्या व्यक्तीबद्दल सद्भावना असते। त्यामुळे कोणत्याही गोष्टीला आधी घडलेल्या प्रसंगाचा खुलासा घेणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देणं हे गरजेचं असतं। कुठल्याही कशाचंही संदर्भ घेऊन आपण जे आहे ते वादविवाद करतो, नाही का? माझ्या एका दोन ओळीमध्ये मी लिहिलंय की वृथा करतो केवढी चिंता मी, वृथा करतो केवढी चिंता मी, जगण्याचे संदर्भ अजाणता मी, वृथा करतो केवढी चिंता मी, जगण्याचे संदर्भ अजाणता मी। जगण्याचे संदर्भ काय आहे? जगण्याचा संदर्भ असा आहे की आपण स्वतःशी संवाद केला पाहिजे, जगण्याचा संदर्भ असा आहे की आपण आपल्यामधल्या चांगल्या गोष्टी स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे, आपण स्वतःची क्षमता ओळखली पाहिजे, आपण स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्नवादी राहिलं पाहिजे, आपण आपलं प्रत्येक ठिकाणी बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपण आनंद पसरला पाहिजे, आपल्या शब्दांना सुगंध असला पाहिजे। आणि आपले शब्द जेव्हा सुगंधी असतील तेव्हा तो परिसर, ते वातावरण सुद्धा आनंदी होऊन जाईल। समोरचा व्यक्ती कितीही वाईट असला तर आपण चांगला असू आणि आपण असलो तर समोरचा व्यक्ती आपल्याशी वाईट वागताना 10 वेळा विचार करेल। आपण म्हणतो खूप वेळा की एखादा व्यक्ती असाच आहे तसाच आहे, इतरांचे दोष काढताना आपण आपल्यातले गुणदोष कधी पाहत नाही, त्याचा संदर्भ कधी देत नाही। जे मी म्हणते तेच खरं, तेच सत्य, आणि जो समोरचा बोलतोय ते कायम असत्य, त्याच्या बोलण्याला संदर्भ नाही। आपण बोलतो त्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला संदर्भ आहे आणि याच गोष्टीमुळं जे आहे ते आपण दुःखी होतो। आपल्याला कळत नाही की आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी होतो, छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे प्रसंग आपण त्याला नकारात्मकतेनं घेतो, त्यामुळं आपल्या पदरी जे आहे ते दुःख आणि उपेक्षा येतात। कारण किरकिर आणि कटकट करणारा व्यक्ती कोणालाच हवा हवा असा वाटत नाही, प्रत्येकाला असं वाटतं की मला आनंद मिळाला पाहिजे आणि तो आनंद जो आहे तो इतरांकडून मिळाला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येकाने जर का आपण इतरांना कमी त्रास द्यायचा, इतरांना कमी कटू बोलायचं असं ठरवलं तर आपोआपच दोन्ही साईडनी त्या गोष्टी घडतील आणि ज्या गोष्टीवर वाद होण्याची शक्यता असते त्यासुद्धा गोष्टी सहजपणे पार पडून जातील. त्यातून एक सुखद अशी पायवाट निघून जाईल आणि कळणारही नाही की हा प्रसंग एवढा मोठा होता, कळणारही नाही की हे संकट एवढं मोठं होतं. कारण खूप वेळा प्रारब्ध परीक्षा घेतं. त्या अनुषंगानं माझ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की प्रारब्ध घेत आहे परीक्षा, जगण्याचे गेले संदर्भ बदलून. प्रारब्ध घेत आहे परीक्षा, जगण्याचे गेले संदर्भ बदलून, जीवन हे वाळूच्या कणासारखे. प्रारब्ध घेत आहे परीक्षा, जगण्याचे गेले संदर्भ बदलून, जीवन हे वाळूच्या कणासारखे. बघता बघता जात आहे निष्ठून, बघता बघता जात आहे निष्ठून. आणि जेव्हा संकट काळ येतो तेव्हा आपण जास्त कसतो. ऍक्च्युअली मध्ये खरं वास्तविकरित्या तेव्हा आपण जास्ती स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण प्रारब्ध जेव्हा जेव्हा परीक्षा घेत तेव्हा जगण्याचे संदर्भ बदलून जातात. आपण स्वतःला विसरतो, आपल्यातल्या क्षमता विसरतो, आपण कोण आहोत हेच विसरून जातो आणि आपण अशा गोष्टींच्या पाठीमागे धावतो की जे कधीच आपलं नसतं, ज्यातून साध्यच काही होत नसतं आणि ज्या गोष्टीसाठी आपण कितीही काहीही केलं तरी त्यातून आपल्या ओंजळीमध्ये काहीच येणार नाही. यापेक्षा आपण स्वतःच्या पद्धतीनं, स्वतःच्या क्षमतेनं, स्वतःच्या विचाराने आणि आत्मविश्वासाने जर परिस्थितीला सामोरे गेलो तर जी प्रारब्धाने घेतलेली परीक्षा आहे त्यामध्ये आपण पास होऊ. कारण या सर्वांमध्ये आयुष्य हे हळूहळू निष्ठून जातं आणि आपल्याला कळतच नाही की कधी आयुष्य संपलं, कधी वय निघून गेलं आणि मग नंतर आपण स्वतःला पोचतो की खूप साऱ्या गोष्टी करायच्या राहून गेल्या. म्हणून आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे की आनंदी राहा आनंद लुटा. तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे इथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय की आयुष्याचा संदर्भ नात्यात सापडतो. क्या बात आहे, आयुष्याचा संदर्भ नात्यात सापडतो, जगण्याला अर्थ मैत्रीतून मिळतो. आयुष्याचा संदर्भ नात्यात सापडतो, जगण्याला अर्थ मैत्रीतून मिळतो. प्रेमाचा ओलावा जिथे कायम राहतो तिथेच माणूस खऱ्या अर्थाने फुलतो. प्रेमाचा ओलावा जिथे कायम राहतो तिथेच माणूस खऱ्या अर्थाने फुलतो. आणि एक सत्य आणि वास्तव मॅडमच्या या चारोळीमध्ये आहे. प्रत्येक शब्द ना शब्द बोलका आहे की आयुष्याचा संदर्भ हा नात्यामध्ये सापडतो. आणि जगणं म्हणजे काय हे जेव्हा आपण मित्रांसोबत मैत्रिणींसोबत जगतो तेव्हा जगण्याची खरी परिभाषा कळते. मैत्री असं ठिकाण की जिथं सारी दुःख विसरता येतात. मैत्री असं ठिकाण की जिथं मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम हे छोटे होतात. मैत्री असं ठिकाण जे विश्वासाचं असतं, जे आधाराचं असतं, त्या मैत्रीबद्दल सुद्धा मॅडमनी अप्रतिम भाव व्यक्त केलेले आहेत. आणि पुढच्या दोन ओळीमध्ये गहिरा असं शब्दांकन आहे. मॅडमनी लिहिलंय की प्रेमाचा ओलावा जिथे कायम असतो. प्रेमाचा ओलावा आपण आपल्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण जिथं प्रेमाचा ओलावा असेल तिथंच माणूस खऱ्या अर्थाने फुलतो. प्रेमाचा ओलावा फुलण्यासाठी किती आवश्यक असतो याचं सुद्धा महत्व या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या चारोळीमध्ये संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे इथून. संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे इथून लिहिलंय की काळ, समाज आणि संस्कृती. काळ, समाज आणि संस्कृती यांचा साहित्याशी संवाद. काळ, समाज आणि संस्कृती यांचा साहित्याशी संवाद. संदर्भाच्या या प्रवाहातून घडतो विचारांचा अनुवाद. संदर्भाच्या या प्रवाहातून घडतो विचारांचा अनुवाद. वाह, आणि खरं आहे की काळ, समाज आणि संस्कृती हे साहित्यामध्ये येतं. साहित्याशी त्याचा संवाद होतो, ते लेखणीद्वारे कागदावर उमटत आणि याच संदर्भांच्या प्रवाहामधून विचारांचा अनुवाद होतो. खूप अप्रतिम रचना होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत कॉलेज रोड नाशिक येथून. अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी कॉलेज रोड नाशिक येथून लिहिलंय की चारोळीसाठी शब्द मिळाला संदर्भ, स्मरले मला शासकीय पत्राचे सादरीकरण. चारोळीसाठी शब्द मिळाला संदर्भ, स्मरले मला शासकीय पत्राचे सादरीकरण, कवितेतील ते अर्थपूर्ण स्पष्टीकरण. कवितेतील ते अर्थपूर्ण स्पष्टीकरण, व्यक्तीचे गावाचे नावाचे उदाहरण, व्यक्तीचे गावाचे नावाचे उदाहरण. वा, आणि एक सुंदर अशी आठवण मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे की शासकीय पत्राचं सादरीकरण करण्याची जी आठवण होती ती आठवण झाली जेव्हा संदर्भ हा शब्द चारोळीसाठी मिळाला. कारण त्या संदर्भाच्या अनुषंगाने चारोळी असते, आपल्या मनातले भाव असतात कवितेमध्ये, अर्थपूर्ण स्पष्टीकरणासोबत व्यक्तीचं नाव गाव आणि उदाहरण सुद्धा असतात. खूप सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की संदर्भ नसता शब्दांना अर्थ कुठे गवसणार, संदर्भ नसता शब्दांना अर्थ कुठे गवसणार, भावनांच्या त्या धाग्यांना संदर्भच जोडणार, भावनांच्या त्या धाग्यांना संदर्भच जोडणार, संदर्भच जोडणार. आणि खरंय की संदर्भच जर नसेल शब्दांना तर अर्थ कुठे शोधायचा. म्हणजे जे शब्द संदर्भाविना असतात त्याला अर्थ नसतात, त्याला वायफळ शब्द असे आपण म्हणतो. परंतु जेव्हा अर्थहीन आणि संदर्भांचे शब्द असतात, संदर्भ तो भावनांचा असो, संदर्भ तो प्रसंगांचा असो, संदर्भ हा आठवणींचा सुद्धा असो, आणि जर संदर्भ असेल तर भावनांच्या धाग्यांना तो संदर्भ जुळतो, जुळवतो. आणि खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ अस्मिता मेहता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे इथून. सौ अस्मिता मेहता मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिलंय की समोरच्याला समजेल असे बोलले तर तुमच्या बोलण्याला अर्थ आहे, समोरच्याला समजेल असे बोलले तर तुमच्या बोलण्याला अर्थ आहे. जर संदर्भच लागत नसेल तर तुमचे बोलणेच व्यर्थ आहे, जर संदर्भच लागत नसेल तर तुमचे बोलणेच व्यर्थ आहे. आणि चारच ओळीमध्ये संदर्भ म्हणजे काय याचं सुंदर असं उदाहरण मॅडमने दिलेलं आहे. आणि खरंय ना, बऱ्याच वेळा बरेच जण जे असतात ते एवढं वेगवेगळ्या प्रकारचं असंबद्ध असं बोलतात म्हणजे त्याला काही अर्थ नसतो, त्यामुळं कळतच नाही की या व्यक्तीला नेमकं म्हणायचं काय. एका विषयाला 10 प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात. जे म्हणणं आहे ते स्पष्ट असावं, जे म्हणणं आहे, जे बोलणं आहे ते साधं सरळ असावं, त्या शब्दांची भाषा साधी सरळ असावी जी समोरच्याला समजावी. अवजड शब्द घेऊन समोरच्यावर ते लादून समोरच्याला टेस्ट करण्याच्या नादामध्ये आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे जर समोरच्याला कळलं नाही तर त्या बोलण्यालाच अर्थ नाही, ते बोलणंच व्यर्थ आहे, नाही का. खूप सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. वेदिका गोसावी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. शब्दांना जेव्हा अर्थाची साथ लाभते, शब्दांना जेव्हा अर्थाची साथ लाभते, संदर्भामुळेच वाक्यांची शोभा वाढते. वा, संदर्भामुळेच वाक्यांची शोभा वाढते. योग्य संदर्भ असेल तर तुमचे विचार खुलतात, योग्य संदर्भ असेल तर तुमचे विचार खुलतात, ज्ञानाच्या वाटेवर नवे दरवाजे उघडतात, ज्ञानाच्या वाटेवर नवे दरवाजे उघडतात. आणि खरंय की शब्दांना अर्थाची साथ हवी आणि संदर्भामुळे वाढणारी वाक्यांची शोभा मॅडमनी या त्यांच्या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली आहे. संदर्भ योग्य असेल तर विचार खोलून ज्ञानाच्या वाटेवरचे नवनवीन दरवाजे उघडतात. खूप सुंदर असे भाव या अप्रतिम चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की संदर्भाचे धागे जुने जपती नाती मनोमनी, संदर्भाचे धागे जुने जपती नाती मनोमनी शब्दांमधले अर्थ नवे उलग

क्षणोक्षणी उलगडती क्षणोक्षणी, वाह। तर संदर्भाच्या जुन्या धाग्यांमुळे जी नाती आहेत ती मनोमनी जपली जातात। शब्दामधले अर्थ नवीन असतात जे क्षणोक्षणी उलगडतात। तर या क्षणोक्षणी उलगडणाऱ्या शब्दांमधल्या अर्थांना वाढवणे या चारोळीच्या माध्यमातून उलगडून दाखवलेला आहे। सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या एका चारोळीमध्ये सुप्रिया राकेश लाड मॅडम लिहित आहेत बोरीवली मुंबई येथून। सुप्रिया राकेश लाड मॅडम यांनी बोरीवली मुंबई येथून लिहिलंय की विचारले मला हो की नाही उत्तर देणे शहाणपणाचे नाही, विचारले मला हो की नाही उत्तर देणे शहाणपणाचे नाही, माहित होते मला उत्तर जरी, माहित होते उत्तर मला जरी, संदर्भ वेगळे असता मुके भारी, संदर्भ वेगळे असता मुके भारी, मुके भारी, वाह। तर कुणी विचारलं हो की नाही आणि आपल्याला जर त्याच्या विचारण्यामागचा हेतू कळला तर उत्तर आपल्याला माहिती आहे, परंतु ते उत्तर न देणं हेच योग्य आहे, मूक राहणं हेच योग्य आहे, कारण समोरच्याचा हेतू जो आहे तो हेतू चांगला नाही, त्यामुळं त्याला उत्तर देण्यापेक्षा मूक राहणं योग्य आहे, असं अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो। आणि या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर सुंदर चारोळ्यांचा आस्वाद घेणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: है कम्पूटर।
1: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर। कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा की।
3: वेलकम बैक श्रोती। बरेच वेळा आपण दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल चर्चा करत असतो। हा व्यक्ती असा आहे, हा व्यक्ती तसा आहे, हा मागे असा म्हणाला, तो तसा म्हणाला, याने त्याच्यापाशी असे म्हणाले, ज्याचा कसलाच कुठेही संदर्भ नसतो। ना ती हकीकत आपल्याला माहीत असते, ना ती व्यक्ती आपल्याला माहीत असते, ना त्या व्यक्तीला आपण कधी बोललेलो असतो, आणि कधी कधी तर आपण त्या व्यक्तीला बघितलेलं सुद्धा नसतं। तरी सुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी या त्या व्यक्तीच्या परस्पर बोलतो आणि त्या व्यक्तीबद्दल एखादं मत बनवतो, ज्याचा अर्थाअर्थी कुठंही काहीही संदर्भ नसतो। त्यामुळं या गोष्टी टाळल्या पाहिजेत। संदर्भ शीर्षकाच्या अनुषंगाने चौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम यांनी अकोला इथून पाठवलेल्या आपण रचनेकडे वळतोय। चौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम लिहित आहेत अकोला इथून की योग्य संदर्भ प्रत्येक गोष्टीला वाढत जातो संवाद। योग्य संदर्भ प्रत्येक गोष्टीला वाढत जातो संवाद। संदर्भ चुकीचा घेतला असता गैरसमजाने वाढतो प्रमाद, गैरसमजाने वाढतो प्रमाद। आणि खरंय की प्रत्येक गोष्टीला जर का योग्य असा संदर्भ असला तरच संवाद वाढतो, परंतु आपण संदर्भ जर चुकीचा घेतला तर गैरसमजाने प्रमाद वाढतो, गैरसमज वाढत जातो, नात्यांमध्ये दरी पडते। खूप सुंदर असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की ठाई ठाई संदर्भ की अनाठाई संदर्भ, ठाई ठाई संदर्भ की अनाठाई संदर्भ। संदर्भाची हाती काठी, जो तो जगतोय स्वतःसाठी। संदर्भाची हाती काठी, जो तो जगतोय स्वतःसाठी। वा, आणि संदर्भ याबद्दल खूप गहिरास शब्दांकन मॅडमने केलेलं आहे। हा जो संदर्भ आहे हा ठाई ठाई आहे का अनाठाई आहे? ज्या संदर्भांची गरजच नाही त्यासाठी तर नाही ना। फक्त संदर्भ घ्यायचा आणि स्वतःसाठी जगायचं, काहीतरी कुठलं तरी कारण बहाना निमित्त करायचं, आणि त्या सर्व गोष्टींमुळं स्वतः कसं डॉमिनेट करता येईल, स्वतः कसं एखाद्यावर हावी होता येईल, किंवा एखादी गोष्ट कशी मिळवता येईल, यासाठी त्याचा उपयोग करायचा, हे सध्या चाललंय। त्याबद्दल अप्रतिम असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौमाधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून। सौमाधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय की खोलवर विचार करावा कुठलेही संदर्भ जोडताना, खोलवर विचार करावा कुठलेही संदर्भ जोडताना, नाहीतर वेदना पदरी पडते जीव जडलेला तोडताना, नाहीतर वेदना पदरी पडते जीव जोडलेला तोडताना, जीव जोडलेला तोडताना। आणि बऱ्याच वेळा आपण
4: श्रोते हो, जसं की मॅडमने लिहिलंय की कुठलेही संदर्भ जोडताना खोलवर विचार केला पाहिजे, नाहीतर वेदना पदरी पडते। आणि एखाद्याचा एखाद्यावर कितीही जीव जरी असला तरी तो जीव जो आहे तो कमी होतो। आणि एवढंच नाही तर नाती सुद्धा तुटतात, नाही का? कारण त्याचं असं असतं की आपण विनाकारण जे आहे ते संदर्भ जोडतो, आणि माणसाचा एखाद्यावर जीव असून सुद्धा ना इलाज असतो त्या नात्याला सुद्धा तोडावं लागतं, कारण प्रसंगच तसे घडतात। म्हणून विचार करून संदर्भ जोडला पाहिजे असं सुंदर अप्रतिम असं शब्दांकन मॅडमच्या रचनेमध्ये होतं। पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौसमिता विकास नलावडे मॅडम लिहित आहेत ठाणे इथून। सौसमिता विकास नलावडे मॅडम यांनी ठाणे इथून लिहिलंय की काही गोष्टी नव्याने आयुष्यात येतात, काही गोष्टी नव्याने आयुष्यात येतात, पण त्याचे संदर्भ मात्र जुनेच असतात, पण त्याचे संदर्भ मात्र जुनेच असतात। आणि खरंय की अगदी मोजक्या शब्दामध्ये संदर्भाची परिभाषा करताना मॅडमनी भूतकाळ आणि वर्तमान या दोन्ही गोष्टींची सांगड घातलेली। जरी गोष्टी नव्या असल्या, जरी गोष्टी नव्याने आयुष्यामध्ये आलेल्या असल्या, तरी त्याचे संदर्भ मात्र जुने असतात. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये खूप पूर्वी एखादी गोष्ट असते, त्याला ती बोलायची असते, त्याने डायरेक्ट इनडायरेक्ट ती बोललेली सुद्धा असते, परंतु ती गोष्ट करून घेण्यासाठी जे आहे तो व्यक्ती नव्याने त्या गोष्टी पुन्हा सामोरे आणतो, नवीन प्रसंग त्या ठिकाणी उभे करतो. त्यामुळे काही गोष्टी नव्यानं आयुष्यात जरी आल्या तरी त्याचे संदर्भ हे जुने असतात, हे अगदी खरं आहे. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये आयुष्याचे पुस्तक या शीर्षकाखाली नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की आयुष्याच्या पुस्तकातली पाने उलटताना सुखदुःखांचे नवे संदर्भ समजले. आयुष्याच्या पुस्तकातली पाने उलटताना सुखदुःखाचे नवे संदर्भ समजले. कधी हारलो तर कधी जिंकलो आणि त्यातूनच जगण्याचे खरे मर्म उमजले आयुष्याच्या पुस्तकातली पाने उलटताना सुखदुःखांचे नवे संदर्भ समजले. आणि खरंय की आयुष्य आणि त्याची उलटणारी पानं जे आपल्याला नवे संदर्भ दाखवत असते, त्यामध्ये हार असते, जीत असते, परंतु जगणं म्हणजे काय हे सुद्धा त्यातूनच कळतं, नाही का? आयुष्याचं पुस्तक हे अप्रतिमरित्या मॅडमनी या चारोळीतून उलगडलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले. मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून की आयुष्याची पाने चाळताना जुने दिवस आठवून हसावे. आयुष्याची पाने चाळताना जुने दिवस आठवून हसावे. नवे सुख अनुभवण्यासाठी जुन्या संदर्भात कधी न फसावे. नवे सुख अनुभवण्यासाठी जुन्या संदर्भात कधी न फसावे. आणि खरंय की आयुष्याची पानं जेव्हा आपण चाळू, जेव्हा आपण भूतकाळात जाऊ, तेव्हा आपण नेहमी त्या भूतकाळातल्या सुंदर क्षणांना आठवून हसलं पाहिजे. जर आपल्याला नवीन सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर जुन्या संदर्भातील कटु आठवणीमध्ये कधी सुद्धा फसलं नाही पाहिजे, नाहीतर वर्तमान खराब होतं आणि त्यासोबतच भविष्य सुद्धा खराब होतं. खूप सुंदर सकारात्मक संदेश सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सौरूपाली कांबळे मॅडम लिहित आहेत खोपोली खालापूर येथून. सौरूपाली कांबळे मॅडम यांनी खोपोली खालापूर येथून लिहिलंय की संदर्भ बदलले आयुष्याचे माणसेही बदलून गेली. संदर्भ बदलले आयुष्याचे माणसेही बदलून गेली. जुनी नाती जपणारी मने मात्र अजून तशीच राहिली. जुनी नाती जपणारी मने मात्र अजून तशीच राहिली आणि खरंय आयुष्याचे संदर्भ बदलतात, माणसं बदलतात, पण ज्यांना जुनी नाती जपायची असतात, जुनी नाती जपणारी मनं ज्यांच्यापाशी असतात ती तशीच असतात, ती नाहीत बदलत. खूप सुंदर शब्दांकन होतं, अतिशय अप्रतिम सुंदर भावनिक अशी ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये प्रियांका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून. प्रियांका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय की सारांश जीवनाचा तूच हा तूच सख्या. सारांश जीवनाचा तूच हाच तूच सख्या. जीवनाचा अर्थ मजला दिसे मुळे तुझ्या. जीवनाचा अर्थ मजला दिसे मुळे तुझ्या. आनंदाश्रू गाळू किती सांग जीवलगा. आनंदाश्रू गाळू किती सांग जीवलगा. आनंदाची अनंत गाठ बांधली तूच प्रिया. आनंदाची अनंत गाठ बांधली तूच प्रिया तूच प्रिया. सारांश जीवनाचा तूच हा तूच सख्या तूच सख्या. वाह वाह. तर सख्या तू जीवनाचा सारांश आहेस. तुझ्यामुळे जीवनाचा अर्थ मला समजला. तुझ्यासाठी किती आनंदाश्रू गाळू. आनंदाची अनंताशी गाठ तू बांधलेली आहे. खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिम रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये स्वप्नझुला या नावाने सर लिहित आहेत त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. स्वप्नझुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की तिच्याकडून संदर्भ घेतला ऐकून मन हळहळले माझे. तिच्याकडून संदर्भ घेतला ऐकून मन हळहळले माझे. काळजीत पडलो मी बघून आता, काळजीत पडलो मी बघून आता, सखे संसारातील दुःख तुझे, सखे संसारातील दुःख तुझे। जेव्हा आपण एखाद्याचं दुःख ऐकतो, एखाद्याच्या जीवनामधले संदर्भ ऐकतो, तेव्हा मन हळहळतं। एखादी व्यक्ती दुःखात आहे म्हटल्यानंतर आपलं मन विषण्ण होतं। त्या प्रसंगाला सरांनी या चारोळीमध्ये अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून। रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय की तुझ्या आठवणींचा संदर्भ माझ्या प्रत्येक कवितेत येतो, तुझ्या आठवणींचा संदर्भ माझ्या प्रत्येक कवितेला येतो, तू नसतानाही तुझा भास माझ्या जगण्याला अर्थ देतो। क्या बात है, तुझ्या आठवणींचा संदर्भ माझ्या प्रत्येक कवितेला येतो, तू नसतानाही तुझा भास माझ्या जगण्याला अर्थ देतो, तू नसतानाही तुझा भास माझ्या जगण्याला अर्थ देतो, माझ्या जगण्याला अर्थ देतो। वाह वाह, तर तुझं असणं आणि तुझं नसणं, तुझ्या आठवणींचा संदर्भ सुद्धा माझ्या प्रत्येक कवितेत आहे, आणि तू जरी नसला तरी तुझा भास हा जगण्याला अर्थ देतो, केवळ भास हा जगण्याला अर्थ देणार आहे। खूप अप्रतिम सुंदर गहिरं शब्दांकन मॅडमच्या रचनेमध्ये होतं। पुढच्या रचनेमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावर मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिले, सौ वर्षा श्रीकांत गंपावर मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून, की कॉलेजचे ते दिवस तुझ्या सवे संदर्भ शोधण्या बसलो, कॉलेजचे ते दिवस तुझ्या सवे संदर्भ शोधण्या बसलो, वेळ लागला होता तेव्हा, वेळ लागला होता तेव्हा, आणि वेळ लागला होता तेव्हा, आणि स्वतःला हरवून बसलो, आणि स्वतःला हरवून बसलो। वाह, तर कॉलेजचे ते दिवस आणि तुझ्या सोबतचे संदर्भ, जेव्हा वेळ लागला तेव्हा स्वतःला हरवून बसलो, कॉलेजचे ते रमणीय असे दिवस असतात, आनंदी दिवस असतात। खूप अप्रतिम सुंदर भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून। मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की कुठे उन्हे रखरखीत तापली, कुठे पावसाने कहर केला, कुठे उन्हे रखरखीत तापली, कुठे पावसाने कहर केला, पिके पाण्याखाली जाता, पिके पाण्याखाली जाता, जगण्याचा संदर्भ बदलून गेला, पिके पाण्याखाली जाता, जगण्याचा संदर्भ बदलून गेला, जगण्याचा संदर्भ बदलून गेला। आणि खरं आहे की कुठं ऊन आहे तर कुठं पावसाचा कहर आहे, उभं पीक आहे धो धो पाऊस आला आणि उभी पीक पाण्याखाली गेली, वर्षभराची मेहनत त्या बळीराजाची वाया गेली, डोळ्यात पाणी आहे पण सांगायचं कोणाला, डोळ्यातली स्वप्न पुसली गेलेली आहेत पण सांगायचं कोणाला, या वर्षी येणाऱ्या या पिकावर या गोष्टी करायच्या म्हणून रचलेले स्वप्नांचे मनोरे क्षणार्धात उद्ध्वस्त झाले, सांगायचं कोणाला, जिद्दीनं उभं राहावं लागेल, पुढं जावं लागेल, घडलेल्या गोष्टीला विसरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, विसरणार तर नाही पण प्रयत्न तर करावा लागणार आहे, नव्या जिद्दीनं उभं राहावं लागणार आहे, लढावं लागणार आहे, कारण निसर्गापुढं कोणाचं काही चालत नाही। एका शेतकऱ्याचं दुःख, व्याकुळता आणि त्याची बेचिराग झालेली स्वप्न मॅडमनी शब्दबद्ध केलेली, खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून। संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की नको पुरावा नको संदर्भ, माझा तुझ्यावर आहे विश्वास, नको पुरावा नको संदर्भ, माझा तुझ्यावर आहे विश्वास, समजू दे कोणाला काही, समजू दे कोणाला काहीही, आहेस तूच माझ्यासाठी खास, आहेस तूच माझ्यासाठी खास। वाह वाह, तर नको पुरावा नको संदर्भ, माझा तुझ्यावर आहे विश्वास, किती मोठं वाक्य आणि किती सुंदर असे भाव आहे, निर्मळ मनातले उत्कट असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये आहेत की विश्वास, जी गोष्ट जो टाकतो त्याच्यासाठी ही तेवढीच महत्त्वाची असते, आणि ज्याच्यावर टाकलाय त्याच्यासाठीही ती खूप मोठी जबाबदारी असते. आयुष्यामध्ये कितीही नुकसान झालं तरी चालेल, पण कधी कुणाच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. विश्वास टाकणाऱ्यानं विश्वास टाकताना तुम्हाला जे समजलेलं होतं त्या तुमच्या प्रतिमेला कधी इमेज जाऊ देऊ नका, त्या प्रतिमेला इमेजला कधी तडा जाऊ देऊ नका. कारण कुणी काहीही समजेल, जर आपला विश्वास असेल एखाद्यावर तर त्या इतर गोष्टींना काहीच महत्व राहत नाही. म्हणून सरांनी लिहिलंय की नको पुरावे, पुरावा नको संदर्भ, माझा तुझ्यावर आहे विश्वास, समजू दे कोणाला काहीही, तूच आहेस तूच माझ्यासाठी खास, तू माझ्यासाठी खास आहे आणि मला पुराव्याची आणि संदर्भाची आवश्यकता नाही. खूप अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव व्यक्त करणारी, विश्वास व्यक्त करणारी सरांची ही रचना होती. पुढच्या एका रचनेकडे वळूया, प्रेमबीज शीर्षकाखाली. संदर्भ विषयाच्या अनुषंगानं नवसाहित्यिक या नावाने श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय. नवसाहित्यिक या नावाने सर लिहितात श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय प्रेमबीज. सर लिहितायत, तुझ्या प्रती प्रेमासाठी कसा देऊ मी संदर्भ, तुझ्या प्रती प्रेमासाठी कसा देऊ मी संदर्भ, अंकुरण्या प्रेमबीज होता हृदयाचा गर्भ, अंकुरण्या प्रेमबीज होता हृदयाचा गर्भ.

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: एंगर इज अ वेपन जिसको हमने हर परिस्थिति में यूज करना शुरू कर दिया है। व्हाट वी आर नॉट रियलाइजिंग दैट वेपन डजंट वर्क, इट्स नॉट प्रोवाइडिंग एनी रिजल्ट, लेकिन फिर भी हम उसी शस्त्र को बार बार यूज करे जा रहे हैं और उससे चोट दूसरे को नहीं लगती उतनी ज्यादा, वो भूल जाएगा। बॉडी के अंदर भी उसका इफेक्ट होता है, माइंड पर भी होता है। तो अगर हम ये याद रख लें कि ये एक हथियार है मेरे हाथ में जिससे मैं दूसरों को मारने की कोशिश कर रहा हूँ, उसका किसी और पर कोई अच्छा इफेक्ट नहीं होने वाला है, वो सिर्फ मेरा ही नुकसान करे जा रहा है, तो हम उसको धीरे धीरे ऑटोमेटिकली खत्म कर देंगे। बहुत ईजी है खत्म करना, इट्स जस्ट दिस अंडरस्टैंडिंग ऑटोमेटिकली कम हो जाएगा। कि दूसरा, सबसे पहला निवारण यही होगा कि दूसरा मुझे गुस्सा नहीं दिला सकता, ये खुद मेरे हाथ में। तो आधा तो इसी से खत्म हो जाता है, क्योंकि अभी तक हमेशा कोई और मुझे गुस्सा दिला रहा। ये अंडरस्टैंडिंग ही अपने आप, क्योंकि मैं खुद से गुस्सा नहीं करना चाहूंगी जब मुझे समझ में आ गया कि उसका इतना डैमेज है, लेकिन मैं खुद से नहीं कर रही ना, आप मुझे दिला रहे हैं, तो देन आई फील कि नथिंग इज इन माई कंट्रोल। सो दैट इट सेल्फ चेंजेस सो मच ऑफ द पर्सपेक्टिव देखने का।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा। या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया। घोळ या शीर्षकाखाली सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले घोळ या शीर्षकाखाली, की संदर्भ चुकीचा असता गैरसमजाचा होतो घोळ, संदर्भ चुकीचा असता गैरसमजाचा होतो घोळ, धचा मा करुणी आनंदीबाईंनी इतिहासात केला एकच कल्लोळ, धचा मा करुणी आनंदीबाईंनी इतिहासात केला एकच कल्लोळ, एकच कल्लोळ। आणि खरंय की चुकीच्या संदर्भामुळं गैरसमज होतात, धचा मा होतो, धचा माचा किस्सा आपल्याला माहीत आहे। तर संदर्भ हा नेहमी योग्य द्यावा, खरा द्यावा, या अनुषंगानं भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती। पुढच्या रचनेमध्ये मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिले। मेघा अरबुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून, तुझ्या बोलण्याचा संदर्भ कधीच कळला नाही, तुझ्या बोलण्याचा संदर्भ कधीच कळला नाही, तुझ्या वागण्यातून कधी तो जाणवलाच नाही, तुझ्या वागण्यातून कधी तो जाणवलाच नाही, तुझा संदर्भ कळला नाही आणि तो जाणवला सुद्धा नाही, असे अप्रतिम असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम यांनी नागपूर आर्यनगर येथून लिहिले। शोभा वेले मॅडम लिहित आहेत नागपूर आर्यनगर येथून, की संदर्भ असतोच आपल्या नात्यात म्हणूनच जुळून येती रेशीम गाठी, संदर्भ असतोच आपल्या नात्यात म्हणूनच जुळून येती रेशीम गाठी, आयुष्याचा जोडीदार मिळतोय श्वास होतो जगण्यासाठी, आयुष्याचा जोडीदार मिळतोय श्वास होतो आपल्या जगण्यासाठी, श्वास होतो आपल्या जगण्यासाठी। वाह, तर आपल्या नात्यामध्ये संदर्भ असतो, संदर्भ असतोच आपल्या नात्यात म्हणूनच जुळून येती रेशीम गाठी, आणि आयुष्याचा जोडीदार मिळतोय श्वास होतो आपल्या जगण्यासाठी, आयुष्याचा जोडीदार जो आपल्या जगण्याचा श्वास आहे, असं सुंदर अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि यासोबतच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ सावित्री कैलास कांबळे मॅडम लिहित आहेत पुणेतून। सौ सावित्री कैलास कांबळे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, की सुखदुःखे ही ज्याची त्याची प्रवास उमगत जातो, सुखदुःखे ही ज्याची त्याची प्रवास उमगत जातो, उलगडता संदर्भ समजतो, उलगडता संदर्भ समजतो, माणूस समजत जातो, माणूस समजत जातो। क्या बात आहे, क्या बात आहे, की सुखदुःखे प्रत्येकाला असतात आणि त्या सुखदुःखामधून आपल्याला जीवनाचा प्रवास हा उमगत जातो। एक एक संदर्भ जेव्हा उलगडतात तेव्हा माणूस खरा कसा आहे, त्याचा मुखवटा कसा आहे, त्याचं वागणं बोलणं चालणं आणि त्याचा भूतकाळ कसा आहे, तो आपल्या सोबत कशासाठी आहे हे समजत जातं। उलगडता संदर्भ समजतो, माणूस समजत जातो। खूप अप्रतिम सुंदर वास्तव असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणेतून लिहिलंय की कधी कधी आयुष्यात लागत नाही काहीच गोष्टींचा कशाशी संदर्भ, कधी कधी आयुष्यात लागत नाही काही गोष्टींचा कशाशी संदर्भ, उगाच करत बसू नये फार विचार, उगाच करत बसू नये फार विचार, करता करविता परमेश्वर घेता त्याचे नाम, राहत नाही जीवनात कुठलीच तक्रार, करता करविता परमेश्वर घेता त्याचे नाम, राहत नाही जीवनात कुठलीच तक्रार, राहत नाही जीवनात कुठलीच तक्रार। आणि खरंय की आयुष्यामध्ये कधी कधी कशाचा कशाला संदर्भ लागत नाही, मी आपण फार विचार करत बसतो, फार विचार करू नये, असं सांगणारी ही सुंदर अप्रतिम अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम लिहित आहेत सातारा येथून। सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम यांनी सातारा येथून लिहिलंय की संदर्भाविना कोणत्याही गोष्टीला प्राप्त होत नाही अर्थ, संदर्भाविना कोणत्याही गोष्टीला प्राप्त होत नाही अर्थ, अर्थाविना जीवन पटावरील साऱ्याच सोंगट्या व्यर्थ, अर्थाविना जीवन पटावरील साऱ्याच सोंगट्या व्यर्थ, साऱ्याच सोंगट्या व्यर्थ, संदर्भ असेल तर अर्थ आहे, आणि अर्थाशिवाय जीवन पटावरच्या सोंगट्या व्यर्थ आहेत। खूप सुंदर असे शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। श्रोते हो, पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले की आकाशाने व्हावे निरभ्र पाण्याने व्हावे नितळ। वा, आकाशाने व्हावे निरभ्र पाण्याने व्हावे नितळ, संदर्भ निसर्गाचा मोठा आनंदी जगावे निर्मळ, संदर्भ निसर्गाचा मोठा आनंदी जगावे निर्मळ, आनंदी जगावे निर्मळ। वा, तर आकाशाची पाण्याची उपमा देऊन निसर्गाचा मोठा संदर्भ देऊन निर्मळ आणि आनंदी जगावे असा सुंदर असा संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून लिहिले। प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम लिहित आहेत जळगाव येथून की शब्दांच्या पलीकडला संदर्भ ग्रंथ आहेस तू, शब्दांच्या पलीकडला संदर्भ ग्रंथ आहेस तू, मनीच्या भावनांच्या ग्रंथाचे सार आहेस तू, मनीच्या भावनांच्या ग्रंथाचे सार आहेस तू। वा वा, तर शब्दांच्या पलीकडला संदर्भ ग्रंथ तू आहे, आणि मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा ग्रंथ जो आहे त्याचा सुद्धा तू सार आहेस। तर खूप अप्रतिम उत्कट अशा भावना या चारोळीमध्ये होत्या श्रोते हो। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आरती दिनकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले। आरती दिनकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून की प्रत्येक सुखाला दुःखाचा एक संदर्भ असतो, प्रत्येक सुखाला दुःखाचा एक संदर्भ असतो, मातीच्या कणालाही पावसाचा एक सुगंध असतो। वा, प्रत्येक सुखाला दुःखाचा एक संदर्भ असतो, मातीच्या कणालाही पावसाचा एक सुगंध असतो, उगीच नाही जोडली जात माणसे एकमेकांशी, उगीच नाही जोडली जात माणसे एकमेकांशी, प्रत्येक भेटीमागे देवाने लिहिलेला काहीतरी संदर्भ असतो, प्रत्येक भेटीमागे देवाने लिहिलेला काहीतरी संदर्भ असतो। वा, तर संदर्भाबद्दल खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की सुखाला दुःखांचा संदर्भ असतो आणि मातीच्या कणाला पावसाचा एक सुगंध असतो, माणसं उगत जुडली जात नाहीत तर त्याच्या मागं सुद्धा काही ना काही एक देवाने लिहिलेला संदर्भ असतो, असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिले। सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहित आहेत की प्रत्येक गोष्टीचा एक संदर्भ असतो, जाणून घेतले तर गैरसमज होत नसतो, प्रत्येक गोष्टीचा एक संदर्भ असतो, जाणून घेतले तर गैरसमज होत नसतो, जाणून घेतले तर गैरसमज होत नसतो, फक्त ते जाणून घेता आलं पाहिजे, जाणून घेण्याची उत्सुकता असली पाहिजे। चारच ओळीमध्ये खूप मोठा सुंदर संदेश मॅडमनी दिलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये भावना शिंपी मॅडम लिहित आहेत पुणे येथून। भावना शिंपी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की संदर्भ तसा जोडला तर खूप काही सांगून जातो, नात्यांना नवी दिशा देत मनाला समजावून जातो, संदर्भ तसा जोडला तर खूप काही सांगून जातो, नात्यांना नवी दिशा देत मनाला समजावून जातो, वाटेवरच्या काट्यांना जवळ करावं की फुलांना, वाटेवरच्या काट्यांना जवळ करावं की फुलांना, हे सारं काही संदर्भच नकळत शिकवून जातो, हे सारं काही संदर्भच नकळत शिकवून जातो. वाह. आणि खरंय की संदर्भ हा जोडता आला पाहिजे. संदर्भ हा नात्यांना नवी दिशा देत मनाला समजावून सांगतो आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे हे सुद्धा संदर्भ शिकवतो. श्रोतेहो, संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर चारोळ्या आलेल्या होत्या. आणखीही खूप साऱ्या चारोळ्या ज्या आहेत त्याचं सादरीकरण बाकी आहे, परंतु आपल्याला वेळेमुळं आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे. हो श्रोतेहो, परंतु मी तुम्हाला भेटायला पुन्हा येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी ठीक 12 वाजता. आणि पुढच्या रविवारी सुद्धा ज्या मान्यवरांनी रचना पाठवलेल्या आहेत संदर्भ या शब्दाच्या अनुषंगाने, तर त्यांच्या या शोमध्ये सादर केलेल्या सोडून उर्वरित मान्यवरांच्या ज्या रचना आहेत त्या आपण सादर करणार आहोत. आणखी सुद्धा ज्या मान्यवरांनी रचना पाठवलेल्या नसतील तर त्यांनी येणाऱ्या शुक्रवारपर्यंत संदर्भ या शब्दाच्या अनुषंगाने ते मान्यवर रचना पाठवू शकतात. पुढच्या रविवारी सुद्धा संदर्भ हाच शब्द आहे, परंतु ज्या मान्यवरांच्या या शो मध्ये रचना सादर झालेल्या आहेत त्यांना

0: आवाज ऐकण्यासाठे कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठे कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करणं संधी मिळावी यासाठी 4 वर्षांपासून वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि अलकप्रेमींच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 7 जून 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 205। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, द्विशतक पूर्ण केल्यापासून आपला कार्यक्रम अधिक रंगतदार होत चाललाय अशा प्रतिक्रिया तुमच्या येतात आणि मग त्या प्रतिक्रियांमुळे आरजी जगदीशच्या अंगावर मुठभर मांस चढतं। पण अर्थात याच सार श्रेय अलंकार मित्रांनो तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच आहे। नमस्कार तुमच्या सतत मिळणाऱ्या पाठिंब्याला त्रिवार मानाचा मुजरा। ऐकूया प्रयोग क्रमांक 235 मधील पहिलीच अलक। दिग्रस यवतमाळ येथून अलंकार अरुणा दुद्दलवार लिहितात, ती विमनस्क स्थितीत समुद्र किनारी भटकत असताना तो भेटला, ओळख झाली। गप्पा गोष्टीतून सकारात्मक विचार तो तिला पटवत राहिला। प्रत्येक भेटीत तिच्या जगण्याचा हुरूप वाढला। आज त्याचे त्याच्यासाठी त्यासाठी मनापासून आभार मानायचे तिने निघतानाच ठरवले। ती पोचली तेव्हाच दृश्य धक्कादायक। समुद्रावर एकाच ठिकाणी जमलेली गर्दी व त्याची किनाऱ्यावर वाहत आलेली एक एक चप्पल। अलंकार अरुणा, शेवटच्या एक चप्पलने वापरलेलं धक्कातंत्र अप्रतिम निव्वळ वाखाणण्याजोगं आहे। बऱ्याच वेळा असं होतं, सकारात्मक ऊर्जा पेरणाऱ्या माणसामध्ये सुद्धा ठासून नकार भरलेला असतो। तो त्याचा नकार किंवा त्याच्यातील नकारात्मकता लपवण्यासाठी बऱ्याच वेळा जगाला सकारात्मकतेचे धडे देत असतो, पण तो आतल्यात पोखरलेला असतो, आधार इतरांना देतो असंही असू शकतं। किंवा कदाचित तो अशाच अवस्थेमध्ये असेल, तो तिचा विचार करत असेल, कधी एक मोठी लाट आली आणि त्याला आत घेऊन गेली त्यालाही कळलं नसेल असाही आपण विचार करू शकतो। पण जे झालं ते खरंच भयानक होतं। आता तिने पुन्हा काय करायचं? पण मला खात्री आहे त्याने इतकं जबरदस्त पेरून ठेवलं असेल, ती आता पुन्हा विमनस्क अवस्थेत जाणार नाही। ती त्याच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार जगभरात करेल। अलंकारांना धन्यवाद। वळूया पुढच्या अलंकडे। पनवेल रायगड येथून अलंकार सौ लता सुरेश पाटील लिहितात, 4-5 वर्षांची निरागस बालिका आजीला पूजा करताना न्याहत होती। एक दिवस बागेत खेळताना तिला एक छानसा दगड मिळाला। तिने तो दगड देवऱ्यात ठेवून त्याला कुंकू लावले। आजीने विचारले, हे काय ग? आजी, दगडात पण देव असतो ना? नातीचा प्रतिप्रश्न। वा अलंकार लता, खूपच सुंदर। आणि खरंच दगडात देव असतो, माणसात देव असतो, देवळात देव असतो आणि देव अत्र तत्र सर्वत्र असतो। आपल्या नजरेतून देव दिसला पाहिजे, आपल्या मनातून देव दिसला पाहिजे। आणि मला वाटतं लहानांची निरागस भावना, लहानांच्या मनातील निर्मळ निष्पाप भाव तुम्ही सहज इथे व्यक्त केलेत। अलंकार लता, अगदी त्या लतेसारखं, त्या वेलीसारखी तुमची अलक बहरत राहू दे। खूप खूप धन्यवाद। वळूया पुढच्या अलककडे। यवतमाळ येथून सनाया टोपण नावाने अलंकार संगीता नागदिवे लिहितात, तिच्या घरातील पाखरांचा किलबिलाट शांत झाला। कारण लेकरं मोठी होऊन परदेशात उच्च शिक्षणासाठी गेली आणि तिथेच लग्न करून स्थायिक झाली। आता ती एकटीच रिकामा घराच्या थिएटरमध्ये बसून फक्त दाराकडे मोठ्या आशेने वाट पाहत असते। अलंकार संगीता, मला ना घराचं थिएटर ही संकल्पना प्रचंड आवडली. म्हणजे का आवडली ते पण सांगतो. रिकाम थिएटर, बऱ्याच वेळा चित्रपट गृहामध्ये काही ठराविक माणसं असतात आणि घरातही काही वेळा आपण एकटे पडतो आणि मग चित्रपट सगळे मिळून बघताना जो अनुभूती मिळते, जो अनुभव असतो, खास करून विनोदी चित्रपट किंवा देशप्रमाणचा चित्रपट असेल, अगदी हॉरर मूवी सुद्धा, त्यावेळेची अनुभूती आणि एकटा पाहतानाची अनुभूती याच्यामध्ये बराच फरक असतो. तो तुम्ही अचूक टिपलात आणि खरंच किलबिलाट शांत झाला. ही भाषा सुद्धा अप्रतिम वापरलीत. खंत एवढीच वाटते आई वडिलांना सोडून, आपल्या भारत मातेला सोडून किंवा आपल्या मातृभूमीला सोडून आपण जरा परदेशी स्थायिक होतो, आपण खरंच जगण्यास लायक असतो का? कायम पैशाच्या पाठीच आपण धावत बसणार? प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनी शोधलं पाहिजे. पुणे येथून अलंकार सुलभा सत्तुरवार लिहितात, आज लग्नानंतरचा पहिला अधिक मास, सासरची मंडळी काय मागतील ही तिला चिंता होती. आई वडील निमंत्रण देण्यास आले. तिच्या पतीने तिच्या वडिलांना म्हटले, बाबा अधिक मास म्हणून भरभरून अधिक आशीर्वाद द्या, हेच खूप आहे. तिच्या सासू सासऱ्यानेही समाधानाने मान डोलवली. अलंकार सुलभा सुलभ पद्धतीने अधिक मासाचं महत्व आणि सुलभ पद्धतीने सासू सासऱ्यांचंही त्या ठिकाणी महत्व सांगितलं. नवरा त्या ठिकाणी बायकोच्या बाजूने असेल, सासू सासरे त्या ठिकाणी आई वडिलांच्या भूमिकेत असतील, तर वधूला म्हणजे त्या स्त्रीला, त्या मायर वाशिनीला कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तुमच्या या अलकला आणि अलक मधल्या माणुसकीचं, मानवतेचं दर्शन घडणाऱ्या त्या सासरच्या मंडळीना मानाचा मानाचा मुजरा. माझी मुलगी सुद्धा आज म्हणजे 7 तारीख 8 तारीख शनिवार रविवार 2 दिवस अधिक मासासाठी घरी आली आहे. मलाही खूप खूप मस्त वाटतंय. आणि हे अलग ज्यावेळेला मी घेतोय त्यावेळेला त्या ठिकाणी माझ्या घरी माझी मुलगी आहे. खूप छान, खूप खूप धन्यवाद. वळूया पुढच्या अलगकडे. तारगाव सातारा येथून विद्याराणी या टोपण नावाने अलंकार विद्या मलवडकर लिहितात, दिवसेंदिवस तिच्यातला अमूलाग्र बदल पाहून तो अचंबित होत होता. कधी काळे तिने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, पण आता ती नव्याने प्रेमात पडली होती, स्वतःच्याच. ओहो हो, अलंकार विद्या प्रबोधतर सुबोध लिहिता, अद्भुत लिहिता. अबोध ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही प्रबोध मध्ये आणून सगळ्यांना त्या ठिकाणी मनोरंजन करता, प्रबोधन करता, शिकवण देता. अलक तर जबरदस्त लिहिता, किती सुंदर अलक आहे. आणि ती नव्याने प्रेमात पडली होती, स्वतःच्याच, हे इतकं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यामध्ये होणारा बदल जगाला कळतो, आपल्यालाही कळला पाहिजे. आपण आपल्या प्रेमात पडणं, पण याचा अर्थ असा नाहीये की दुसऱ्यांचा अवमान करणं, आपण आपल्या प्रेमात पडणं म्हणजे आपण त्या ठिकाणी दुसऱ्याच्या प्रेमाबरोबरच आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करणं. किती सुंदर, किती छान. वळूया पुढच्या अलककडे. जी आपल्याला पाठवले नाशिक येथून अलंकार विमल बागडे, नातीच्या मदतीने ती तयार झाली. आजी नटून तटून सजून कुठं निघालीस ग? आजी उत्तरली उंबरट्या बाहेर. अलंकार विमल, मी नेहमी म्हणतो तुम्ही कमाल आहात. कधी कधी तुम्हाला सांगायचं असतं ते माझ्याकडून वेगळं सांगितलं जातं, तेव्हा तुम्ही सांगून टाकता की मला अलक मधून हे म्हणायचं होतं, पण मला त्याचं काहीच वाटत नाही. कारण मला लागलेला अर्थ मी मांडत असतो, तुम्हाला गवसलेला अर्थ तुम्ही सांगत असता. पण ही अलक बघा, नातीच्या मदतीने ती तयार झाली आणि ती उंबरट्या बाहेर पडली. म्हणजे नातीने एक प्रकारे क्रांती केली असं म्हणायला इथे वाव आहे. आणि ती उंबरट्या बाहेर पडली या वयात का होईना, तिने नाती समोर एक आदर्श दाखवून दिला की तुला माझ्यासारखं उशिरा नाही, लवकरच बाहेर पडायचंय आणि स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावायच्या. वा अलंकार विमल, मानाचा मानाचा मुजरा. लातूर येथून अलंकार प्रभा वाडकर लिहितात, छोट्याशा पाड्यावर 4th पर्यंत एक शिक्षिकी शाळा होती. गंगी हुशार होती, रोज ती सगळ्या मुलांना सोबत शाळेत आणायची. एके दिवशी शासनाचे पत्र आले, पटसंख्या अभावी शाळा बंद करण्यात येत आहे. ते ऐकताच आपलं शिक्षण थांबणार म्हणून गंगीनं जीव घेणार टाहो फोडला. अलंकार प्रभा, खरंच आहे, बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे हुकूम निघालेत आणि अशा प्रकारच्या हुकुमातून बऱ्याच शाळा बंद झाल्यात, त्यांचं काय. आणि जपानमध्ये एक मुलगी तिकडे टेकडीवर शिकत होती, तिच्यासाठी रोज ट्रेन धावत होती आणि ती त्या शाळेमध्ये जात होती किती महत्वाचं आहे. आणि आपण म्हणजे आपण शिक्षणाला खर्च म्हणून पाहतो, गुंतवणूक मधून कधी पाहणार हा प्रश्न आहे. ऐकूया पुढची अलग. अलंकार हेमुकुल या टोपणावर लिहिणारे अलंकार हेमंत कुलकर्णी मुलुंड मुंबई लिहितात, या सगळ्या मानसिक घडामोडी होत्या, अगदी साहजिक होत्या हेही त्याला कळत होतं, पण हे काहीतरी अशुभ सूचक आहे असं त्याचं अंतर्मन सांगत होतं. आता त्याचं अंतर्मन आणि बाहेरचं मन यांच्यात द्वंद्व सुरू झालं. काय बरोबर आणि काय चूक, काय योग्य आणि काय अयोग्य याची आता रस्सीखेच सुरू झाली. संघर्ष करकरून करकरून दोन्ही मनं दमली आणि अखेर आतल्या मनाच्यावर बाहेरच्या मनाने विजय मिळवला. अलंकार हेमंत, मला ना करकरून हा शब्द आवडला, म्हणजे करकरून बांधलं जातं, करकचून बांधलं जातं, करकर करकर करतात आणि मग त्या संघर्षामध्ये पराभव विजय कोणाचा तरी होत असतो, पण तो संघर्ष फारच जीवघेणा असू शकतो. तसा तुम्ही ते मांडलात आणि शेवटी बाहेरचं मन जिंकलं, यातूनही तुम्ही बऱ्याच गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलात की आपल्या मनावर बाहेरच्या गोष्टींचा किती प्रभाव असू शकतो. ऐकूया नाशिक येथील अलंकार सुरेखा पगारे लिहितात, ती एका गरीब घरातली आणि तो शांत संयमी आणि संस्कारी. ती गरीब कुटुंबातील म्हणून त्याने कोणतीही मागणी न करता अगदी साधेपणानं तिच्याशी लग्न केले. संसारात थोडी कुरबुर झाली आणि ती त्याची अर्धी संपत्ती घेऊन गेली. अलंकार सुरेखा, अलग ठीक आहे, पण तरीही ती गरीब घरातली होती म्हणून संपत्ती घेऊन गेली नाही. कदाचित तो सुरुवातीला शांत संयमी होता असेल, नंतर सतत तिला तिच्या गरिबीची जाणीव करून देत असेल आणि अर्धी संपत्ती घेऊन गेली म्हणजे तिचा वाटाच आहे, तिचा अधिकार आहे म्हणून ती घेऊन गेली असेल. इथे गरिबाला नावं ठेवण्याची खरंच आपल्याला काहीच आवश्यकता नाही. गरीब स्वाभिमानी असतो त्याचा विचार करणं गरजेचं आहे. अर्थात तुम्ही त्या पद्धतीने अलग लिहिली नसाल याची मला खात्री आहे, पण मला वाटलं ते मात्र मी सांगून टाकलं. वळूया गोवा येथील अलंकार सौ प्रांजली चौधरी लिहितात, त्याच्या अक्षम्य विश्वासघाताची जरी कबुलीवाजा माफी मागत असला तरीही त्याचा पूर्ण सूर त्यात पण तिचीच कशी चूक आहे हे सांगणारा होता. ताटातील तांदुळातील सगळे खडे काढून झाले. ती शांतपणे उठली, बॅग घेऊन घराबाहेर पडली आणि तो आवाक बघत बसला. अलंकार प्रांजली, तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा, तिच्या अस्तित्वाच्या लढाईला मानाचा मुजरा आणि तिने घेतलेल्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा. सतत त्या ठिकाणी आपली उणीदुडी काढणाऱ्या माणसांना आपण किती सहन करायचं, त्यांच्याबरोबर किती राहायचं हे विचार आपण करायला पाहिजेत. आणि अर्थात तुम्ही योग्य अलक मांडलीत, मला तुमच्या त्या तिला त्या नायिकेला पाठिंबा आहे अशा प्रकारचा निर्णय घेणं गरजेचं आहे. तर मला वाटतं पुरुष प्रधान संस्कृती ही पूर्णपणे निपात होऊन पडेल. वळूया पुढच्या अलंकडे. अलंकार श्री बाळ माने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात, सणानिमित्त गावी जाण्यासाठी रजा मंजूर होताच तातडीने तो गावी निघाला, परंतु जाताना मार्गातील घाटात वाहतूक तब्बल 3 तास ठप्प झाली होती. गेल्या वेळी त्याला हाच अनुभव आला होता, परंतु घराच्या ओढीपुढे त्याच्यासाठी प्रवासाचा त्रास नगण्य होता. अलंकार बाळ, मी नेहमी म्हणतो तुम्ही अलक मधले बाप आहात. म्हणजे काम, कारण तुम्ही अलक लिहिताना निरीक्षण करता, समाजाचं अंतर्बाह्य निरीक्षण नोंदवता, समाजाचा विचार करता आणि मग त्या ठिकाणी खरंच आहे गावचा ओढा घरचा ओढा आपल्या इतका असतो की ती जी काही प्रवास आहे त्या प्रवासाचा त्रास आपल्याला अजिबात जाणवत नाही. वळूया पुढच्या अलककडे. हृदय जोके टोपणावर लिहिणारे अलंकार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव धाबाडे येथून लिहितात, म्हणत लोका नाय वायट नजरेनं तुझो बूड काळो झालो म्हणान, ढेंगळ्या चावल्यासारखो दिसता, वय का नाय कोकणातलो स्पायडरमॅन असस म्हणान. अलंकार अमरदीप, कोकणात गेलाय तुम्ही व्यवसाय करायला आणि कोकणात व्यवसाय करायला गेलेले असल्यामुळे अर्थातच तुम्ही कोकणातल्या लोकांच्या संस्कारांप्रमाणे अलकलीलीत. आणि खरंच आहे दुसऱ्याचं वाटोळ करणाऱ्याचं त्याच्या बुडाला अशाच त्या ठिकाणी इंगळ्याड असतात आणि त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त होतं किंवा त्याला त्या ठिकाणी भोगावं लागतं अगदी योग्य. पण कोकणातला माणूस दुसऱ्याचा तळतळाट मात्र इच्छित नाही हे तुम्हाला मी खात्रीने सांगू इच्छितो. फक्त आपण नियम लक्षात ठेवला पाहिजे
2: कर भला सो हो भला. खूप छान, नावाप्रमाणेच अमरदीप आहे. आणि तुमच्या उद्योग व्यवसायाला बरकत येऊ दे, आम्हाला लवकरच तुमच्याकडे येण्याची संधी लाभू दे अशा आशा व्यक्त करतो. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुणेरी आवाज 107.8 FM. अलगची झलक, अलग तुमची झलक आमची. आलोच लगेचच पुढच्या 2 मिनिटात.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब हम अपने आप को परमिशन देते हैं ना गुस्सा करने की, तो हम दिन में दो चार बार कर देते हैं। अब जितनी बार हम करेंगे वो संस्कार क्या होता जाएगा, वो संस्कार पक्का होता जाएगा। जैसे सपोज किसी को स्मोकिंग की आदत है तो वो कहते हैं दिन में सिर्फ दो, तो जब तक वो दिन में दो लेंगे वो कभी नहीं छूटेगी, क्योंकि जितनी बार की तो वो आदत क्या होती जाएगी, पक्का। लेकिन अगर अब उन्होंने कहा 3 दिन बिल्कुल नहीं, तो वो 3 दिन में उन्होंने उस आदत को कमजोर करना शुरू किया। तो कोई भी आदत को खत्म करने का एक ही तरीका है सिर्फ, कि उसको कर्म में आने नहीं देना। जितनी बार वो आएगी वो सिर्फ क्या होती जाएगी, स्ट्रेंथन होती जाएगी।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: लक प्रेमी रसिक श्रोते हो तुम्हें आई कथा हा तब रेडियो पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM एंड तुम्ही आहात RJ जगदीश सोबत रंगतदानी बहारदार कार्यक्रमात अलग ची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 7 जून 2026, अलग ची झलक प्रयोग क्रमांक 205। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, खरच खूप खूप खूप धन्यवाद। एकापेक्षा एक दर्जेदार अलग तुम्ही लिहिताय, पाठवताय न थकता। दर रविवारी अलगच्या कार्यक्रमाची चातकाप्रमाणे, पावशा पक्षाप्रमाणे वाट पाहताय। RJ जगदीशवर भरभरून प्रेम करताय। अलगकार मित्रांनो, मनपूर्वक धन्यवाद। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, 7 जूनच्या या कार्यक्रमात आतापर्यंत 12 अलग सादर केल्या गेल्या, आणि 12 राशींसारख्या, 12 महिन्यांसारख्या त्या 12 अलग तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, कारण त्या आशय संपन्न अलग होत्या। अगदी प्रसंग घडला, कथा लिहिली, असं करणारे अलगकार मित्र दिवसेंदिवस वाढत चाललेत, आणि याचा अभिमान RJ जगदीशला वाटतोय। ऐकूया आणि वळूया पुढच्या अलगकडे, पेशाने प्राध्यापकी करणाऱ्या अलगकार भारतकर BT अंबाजोगाई येथून लिहितात, डॉक्टरला पृथ्वीवरचा देव मानलं जातं। सध्या ज्ञानाची जागा पैशाने घेतली आहे, लाखो भरील पण पोरेला डॉक्टर करील हे बापाचं स्वप्न। देव घडणारी फॅक्टरीज नीट न राहता पैसेवाल्यांच्या हातात गेली। अलगकार सहाय्यक प्राध्यापक भारतकर BT नीट ही शाब्दिक कोटी अत्यंत महत्वाची आहे। ती नीट न राहता म्हणजे कोणतंही कार्य नीट न करता, कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी कर म्हणजे अशा परीक्षांमध्ये घ्यायला पाहिजे। पण पेपर फुटीने डॉक्टरांची परीक्षा सुद्धा कशी विकली जाते आणि पैसे देऊन, पैसे वाटून किंवा पैशाचा अपहार करून, भ्रष्टाचार करून कसे डॉक्टर होतात आणि लहान माणसांची, गोरगरिबांची स्वप्न कशी धुळीस मिळवली जातात त्याची कहाणी तुम्ही अगदी समर्पक शब्दात मांडलीत। खरंच आहे, भ्रष्ट झाली यंत्रणा आणि मग नीट शासनाला गुंडाळावी लागली, त्यापेक्षा शासनाने नीट नेटकं सगळं करायला हवं असं RJ जगदीशला वाटतं, अर्थात अलगकार भारतकर यांनाही वाटतं। ऐकूया पुढची अलग। ठाणे येथील अलगकार सौ प्राची मेतकर लिहितात, तिची आणि त्याची लहानपणापासूनची अगदी घट्ट मैत्री, ती कधी त्याच्या प्रेमात पडली हे तिलाही कळलं नाही, तो मात्र आज त्याला आवडणाऱ्या मुलीबद्दल तिच्याशी भरभरून बोलला। अलगकर प्राची पहिल्या मध्ये बऱ्याच वेळा गाडी निघून जाते, किंवा योग्य वेळ आल्यानंतर सांगू, योग्य वेळ आल्यानंतर बघू, आणि मग ती योग्य वेळ अशी अयोग्य क्षणी येते किंवा अयोग्य वेळ आपल्यावर येते, मग म्हणून योग्य त्या वेळेला योग्य तो निर्णय आपण घ्यायला हवा। समोरचा आपल्याशी त्या पद्धतीने बोलतोय का याचा विचार आपण करायला हवा, किंवा त्याच्या मनात काय चाललंय हे आपण जाणून घ्यायला पाहिजे। फक्त चांगलं बोलतो याचा अर्थ किंवा नीट बोलतो याचा अर्थ असा होत नाही की त्याचा आपल्याला प्रेम आहे किंवा प्रेम नाही असंही होत नाही। दुसरे पणाने वागणारे सुद्धा एकमेकांवर प्रेम करतातच की, त्याच्यामुळे आपण जाणून घेतलं पाहिजे किंवा आपलं मन व्यक्त केलं पाहिजे, आपलं मत व्यक्त केलं पाहिजे। चला ऐकूया पुढची अलग। म्हापसा गोवा येथून अलगकार डॉक्टर आरती दिनकर लिहितात, सदाची नोकरी गेली म्हणून तो गावी आला. एका वडाच्या झाडाखाली एक मोठा दगड त्याला दिसला. त्या दगडाला शेंदूर फासला. लोक येऊन दक्षिणा, नारळ, तांदूळ, जर कुणी देवाला वस्त्र म्हणून चांगला कपडा देऊ लागले, सदाची आर्थिक विवंचना मिटली. वा छानच अलक्कर आरती, तुमची आरती उतरली पाहिजे. किती छान दिले अलक तुम्ही, किती मस्त विषय मांडलाय. म्हणजे देव कसा, देवाची उत्पत्ती कशी असते, देवाची व्युत्पत्ती कशी असते, स्वयंभू देव नेमका कुठून येतो, अर्थात इथे श्रद्धेला कुणाचे ठेच पोचण्याचा किंवा श्रद्धेवर त्या ठिकाणी ओरखडे ओढण्याचा अजिबात विचार नाही. पण अशा प्रकारे त्या ठिकाणी खरंच आपण आपली विवंचना दूर करतो आणि श्रद्धेचं भांडवल लोकांच्या कसं करतो, तोच इथे मुद्दा मांडण्याचा प्रयत्न अलक्कर आरती तुम्ही केलात. अलक्कर आरती छान लिहिता, लिहित राहा, वाचत राहा, निरीक्षण करत राहा आणि मनाला भिडली की मग अलकमध्ये तिला परिवर्तित करत राहा, कथेकडे वळा. खूप छान पद्धतीने तुम्ही मांडणी करत जाल याची मला खात्री आहे. चला वळूया. पुणे येथील अलक्कार सौ मंजुषा महेश पागे लिहितात, अर्थात बऱ्याच महिन्यानंतर, मूल नको म्हणून त्यांनी महागडे कुत्र्याचे पिल्लू घरी आणले. त्याची शी शू खाणे पिणे सांभाळताना नाकी नऊ आले. ती गरोदर राहताच एका महिन्यात कुत्रे विकले. अलक्कार मंजुषा, माणसांची जातच अशी, माणसं अवसान घातकीच, माणसं माणुसकीला काळीमा कलंकच. खरंच आहे, म्हणजे भूतदया भीतदया सगळी आपल्या स्वार्थापुरतीच नाही का. शिशूची घाण वाटते तर त्या ठिकाणी आणायचंच कशाला ते. मग त्याचा सांभाळ करायचा नसेल तर केवळ आपल्या स्वार्थापोटी आपल्या त्या ठिकाणी फायद्यासाठी त्यांना वेटीस का बरं धरावं, प्रश्न निर्माण केलात अलक्कर मंजुषा. एक प्रश्न निर्माण आणखीन होतो, नियमितपणे अलग का पाठवत नाही, पण मला आता खात्री आहे नियमितपणे पाठवाल. असेच आणखीन एक अलक्कर विश्वेश रमेशराव देशपांडे छत्रपती संभाजीनगर येथून, जे आपल्यावर रुसलेत, रागावलेत, आपल्याला अलक पाठवायला त्यांना वेळ मिळत नाही किंवा थोडेसे नाराज असतील किंवा दुसरं काहीतरी शिकत असतील. अलक्कार विश्वेश, तुमच्या बरोबर बोलून मला बरं वाटलं की तुम्ही आणखीन काय काय शिकताय, पारितोषिक मिळवताय, प्रमाणपत्र मिळवताय, मिळवत राहा, पण अलक तेवढी नियमितपणे पाठवत राहा. अलक्कर विशेष लिहितात, तो तर भित्राच आहे, हे नेहमीच जगाकडून, त्याची दुसरी ओळखच नव्हती. वेळ येताच योग्य नाही करणार आपल्या अवतीभोवती आहे म्हणत तो माफ करायचं एवढंच. वेळ येताच योग्य नाही करणारा आपल्या अवतीभोवती आहे म्हणत तो माफ करायचं एवढंच. अलक्कर विश्वेश, पण का वेळ येताच योग्य नाही करणार आपल्या अवतीभोवती आहे, मग आपण असेल हरित देईल खाटल्यावरही असंच जगत राहायचं का. प्रश्न निर्माण तुम्ही केलाय आणि खरंच उत्तरे तुम्ही दिलंय की तो माफ करायचा, माफ करण्या इतकं कर्तृत्व मोठ दुसरं कोणतंच नसतं. ऐकूया नेरूळ नवी मुंबई येथील अलक्कर शैलजा करोडे लिहितात, तिने घराच्या चौकटीला केवळ लाकूड समजले नाही तर तो आपल्या मर्यादांचा सन्मान मानला. पण ज्या दिवशी तिला कळलं की आकाश हीच तिची खरी सीमा आहे, त्या दिवशी तिने उंबरठा ओलांडला तो पुन्हा कधी मागे न वळण्यासाठी आज ती स्वतःच्या नावाचं आभाळ कवेत घेत आहे. वा अलक्कर शैलजा, अप्रतिम, सुंदर, जबरदस्त, म्हणजे अलग घेण्यासारखी, अलग मधला विचार घेण्यासारखा. फक्त इथे मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते, आकाश ही सीमा नाहीये, आकाशाला सुद्धा सीमा असू शकते पण तिच्या कर्तृत्वाला सीमा नाही असं मला वाटतं. पण छान अलकलेले अगदी स्त्रीला, प्रत्येक स्त्रीला काहीतरी सांगेल, स्पष्ट करून तिचं आयुष्य कसं जगवायचं, जगायचं, अस्तित्व कसं जाणायचं हे शिकवेल अशी तुमची अलक आहे. खूप छान. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा पारोळा येथील तामसवाडी येथून अलक्कर सौ संगीता अमृतकर लिहितात, मुलगी सासरी गेल्यावर ती पहिल्यांदा आजारी पडली. कधी लेकीला बघते या अपेक्षेने ती अधिकच व्याकुळ होत होती. लांबचा प्रवास करून येणाऱ्या लेकीला यायला जरा उशीरच झाला. अलक्कार संगीता, यायला जरा उशीरच झाला, यातला उशीरच झाला हा शब्द थेट काळजात घुसला आणि यायला उशीर झाला म्हणजे तिची तिसरी झाली असावी, ती देवाघरी गेली असावी असा अर्थ त्या उशीर झाल्यामधून व्यक्त होतो. मुलीने थोडस लवकर जायला पाहिजे होतं, आईला इतकं व्याकुळ ठेवायला नको होतं. पण एकदा मुलगी लग्न होऊन गेली की तिच्या वाट्याला पण व्याप काही कमी असतात का. जाऊया छत्रपती संभाजीनगर येथील अलंकार सौ अश्विनी मिश्री कोटकर लिहितात, तुझ्या सावत्र आईने नात्यांचा गुंता अजूनच वाढवला रे. तिला मी या घरात तुझी आई म्हणून आणले होते रे. बाबा बाबा तुम्ही माझी काळजी करू नका, आई आईच असते, सख्ख सावत्र असं काही नसतं. तिच्या कानावर शब्द पडताच ती मुलाला छातीशी कवटाळून घेतले. अलंकार अश्विनी मानाचा मानाचा मुजरा त्या आईला सुद्धा आणि त्या मुलाला सुद्धा आणि आपल्या मुलाची काळजी करणाऱ्या बापाला सुद्धा. खरंच सख्ख सावत्र काही नसतं, आई आईच असते. ऐकूया डॉक्टर अलंकार डॉक्टर वीणा दीक्षित पुणेतून लिहितात, बेटा जिमला जाताना आधी मामाकडे जाऊन ये, तुझ्या पप्पाच्या 13 येणार होता, आला नाहीच आणि तेव्हापासून फोनही उचलत नाही, रागावलाय माझ्यावर बहुतेक. दिस एंटीट वा, दोन पावलं मागे जाऊन फोनवर आई आई मामा मेला भटत, एक पाय चड्डीत आणि एक बाहेर जमिनीवर उपडा पडलाय, सगळं फ्लुइड पसरलंय, रक्तही मिसळलंय. बेटा बेटा कशाला हात लावू नकोस, फोटो काढ, खाली ये, मी पण पोचते, पोलिसांना फोन करते. अलंकार विना पण एक प्रश्न पडला, नेमकं काय झालं भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा भाऊ येत नाहीये आणि मग तिकडे भावाचा सुद्धा बेवारशी माणसासारखा मृत्यू होतोय, नेमकं काय झालं आणि त्याचा छडा पुढे लागला का. मला वाटतं पुढच्या अलकमध्ये अलक भाग 2 आई आणि भावामधलं म्हणजे आई आणि मामातलं नातं आणि त्याचं त्या ठिकाणी नेमकं काय झालं तेही त्या ठिकाणी कळायला आम्हाला वाव आहे. अलक करविणा अलक लिहिताय, लिहित राम आणि अलक पाठवत राम. ऐकूया पुढची अलक. साकूर मांडवे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून बऱ्याच महिन्यांनंतर अलकर बाळासाहेब रोहकले अर्थात प्राध्यापक बाळासाहेब लिहितात, तिचा जगा थोडा मळकटलेला होता, चेहरा काळवंडलेला होता. ती उभी होती गतिरोधकावर वयाचा विचार न करता हातात रंगीत फुगे घेऊन स्वप्न उद्याचे पाहत. तिच्या स्वप्नांना हिरव्या सिग्नलने लाल दिवा दाखवला. अलंकार बाळासाहेब खूप छान, तिच्या स्वप्नांना लाल दिवा दाखवला हे किती महत्वाचं आहे. म्हणजे खरंच इथे तिच्या स्वप्नांचा चक्काचू झाला, कारण ती फुगे विकता विकता अचानक सिग्नल चालू झाला आणि तिला पुन्हा एकदा विश्रांती घेण्याची वेळ आली. अशीच तुमची अलग सांगते, अशीच तुमची अलग सुचवते. पण खरंच त्या सिग्नलवर फुगे विकणाऱ्यांचं दुःख काही औरच असतं. अलंकार बाळासाहेब का लिहित नाही तुम्ही अलग, तुमच्या अलगला सिग्नल का लागलाय, ग्रीन सिग्नल द्या आणि पुणेरी आवाज 107.8 FM वर नियमितपणे अलग पाठवत राम. अलग प्रेमी रसिक श्रोते, 7 जून 2026 अलगची झलक प्रयोग क्रमांक 205 मधील आरजी जगदीश सादर करतो शेवटची अलग. ठाणे येथील अलंकार संगीता दिगंबर कासले, ती फुलं रोज देवासमोर ठेवायची, सुगंध हळूहळू घरभर पसरायचा. एक दिवस फुलं आणलीच नाहीत तरी देवघर तसं सुगंधित राहिलं, तेव्हा तिच्या मनात पहिल्यांदा प्रश्न उमटला, सुगंध फुलांचा होता की भक्तीचा. अलंकार संगीता संगीतमय अलक आहे, म्हणजे अगदी थोडीशी वेळेनंतर तुमची अलक आली तरी मी ती अलक रेकॉर्डिंग मध्ये घेतली. एक जागा दोन जागा अशा मी ठेवून देतो की नियमितपणे अलक पाठवणारे अलंकार मित्र आहेत आणि मग त्यांची अलग किंवा त्या ठिकाणी कधीतरी नवीन अलग पाठवणारे मित्र असतात त्यांची अलग घेण्यासाठी 2-3 राखून ठेवून मगच पुढच्या अलगकडे वळत असतो. आणि तशी तुमची अलग जबरदस्त खरंच आहे. हा श्रद्धेचा विजय आहे, ही भक्तीचा मार्ग आहे, हे अध्यात्म आहे. सुगंध फुलांचा की भक्तीचा, अर्थात सुगंध भक्तीचाच. फुलं कोणती असोत देवासमोर वाहिली की त्याचं निर्माल्य होतं, त्याचा कचरा होत नाही, हा विचार तुमच्या अलक मध्ये आहे. अलंकार संगीता संगीतमय तुमची अलक आहे. तुमच्या अलकला मानाचा मनाचा मुजरा. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आपला कार्यक्रम सध्या एक तासाच्या ऐवजी अर्धा तासाचा होतो. याचं कारण वेळ अपूर्ण आहे, वेळ कमी आहे. पण नक्कीच आपण लवकरच थोडासा वाढवू आणि आणखीन काही अलंकारांना संधी देऊ. प्रत्येक वेळेला सूचना पाठवली की अलंकार अलक धाड धाड धाड धाड पाठवतात, कारण त्यांना माहिती आहे वेळ भरली, अलकची जागा भरली की आपली अलक वेटिंगला जाईल आणि पुढच्याला येईल. पण अलंकार मित्रांनो, काही काळजी करू नका. आपण नक्कीच पुणेरी आवाजकडून पुन्हा एकदा थोडी वेळ वाढवून घेऊ आणि नवीन नवीन अलंकारांना सुद्धा संधी देऊ. आणि तुम्ही मात्र नियमितपणे पाठवत राहा. जसं यावेळेला 4 ते 5 अलंकारांनी बऱ्याच महिन्यांनी अलग पाठवली, तसं न करता नियमितपणे अलग पाठवा. आणि कुठेही जाऊ नका, आनंदी राहा, आनंद लुटा. अलगची झलक नियमितपणे ऐकत राहा, नवनवीन अलग लिहित राहा. ऐकत राहा पुणेरी आवाज. आनंदी राहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। या वर्षी 23 जुलै 2021 रोजी गुरु पौर्णिमा हा उत्सव येत आहे। त्यानिमित्ताने आज आपण या उत्सवाचा मागोवा घेणार आहोत। श्रोत्यांनो, गुरु पौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा। अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचे अतिशय आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस। भारतीय संस्कृती असे मानते की ज्याला गुरु नाही त्याला गती नाही, म्हणूनच पहिला नमस्कार गुरूंना करावा। गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण आणि पूजन करण्याची प्रथा आजही आपण बघतो। आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। गुरुविना नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता तो नेतसे पार। आपल्याला ज्ञान देतो, सन्मार्ग दाखवतो तो गुरु। प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, आकार देणाऱ्या प्रत्येक गुरुला मानाचा मुजरा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोत्यांनो, गुरु पौर्णिमा हे हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वपूर्ण पर्व आहे हे आपण सर्वजण जाणतोच। दरवर्षी हा उत्सव आषाढ पौर्णिमेस येतो। आषाढ शुद्ध पौर्णिमा ही तिथी म्हणजेच गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा। ज्यांनी महाभारत वेद पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे। त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी किंवा आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे। अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात वर्णिलेले आहे। एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात। ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनीच लिहिलेला आहे। मित्रांनो, ज्ञानी यांचा राजा ज्याला मानतात त्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे म्हणून सुरुवात केलेली आहे। व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे किंवा परंपरा आहे। आपल्या देशात रामायण महाभारत काळापासूनच गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे। आपण ज्यांच्याकडून विद्या शिकतो मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपणा सर्वांचा उद्धार होत असतो। अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय। महर्षी व्यासांपासूनच अशी प्रथा रूढ झालेली आहे ती आजमितीपर्यंत। मित्रांनो, आपल्याला आपण कोठेतरी कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेने एक प्रकारची कृतज्ञताच वाटत असते, नाही का? भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या खूप जोड्या प्रसिद्ध आहेत। त्यातीलच काही जोड्यांची गुरु शिष्यांची नावे आता आपण बघूया। शुक्राचार्य आणि जनक, जनक आणि याज्ञवल्क्य, सुदामा आणि सांदीपनी, विश्वामित्र आणि राम लक्ष्मण, परशुराम आणि कर्ण, द्रोणाचार्य आणि अर्जुन, दौम्य ऋषी आणि अरुणी, तसेच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी, या गुरु शिष्यांच्या प्रेमाची कथा आपण आपल्या मागच्या रंगनवेच्या भागात मित्रांनो ऐकलेलीच आहे। तसेच शिवाजी महाराज हे देखील समर्थांचे शिष्य होते। अशी ही गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतात फार पूर्वीपासून आहे बरं का। मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा आपण पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। विश्रांती पूर्वी आपण गुरु शिष्य परंपरेतील काही जोड्यांची नावे ऐकली। आता पुढील भाग। श्री कृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली। संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथांनाच आपले गुरु मानले। तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करत असत। त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर। भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे। गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते। पौर्णिमा म्हणजे शीतल प्रकाश। गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूंची मोठ्या भक्तिभावाने पूजा प्रार्थना करावयाची असते, तो हा मंगल दिवस म्हणजेच गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे ज्ञानाची घागर। जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने पाणी उपसताना मान खाली केल्याशिवाय म्हणजेच विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही। त्याचप्रमाणे शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे। गुरु बिन ज्ञान कहां से लावू, हेच खरे आहे। गुरूंच्या अगाध उपकारात आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपसुकच आपल्या तोंडून श्लोक बाहेर येतो। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा। श्रोत्यांनो, हे सर्व संदर्भ आपण सनातन संस्था निर्मित सण धार्मिक उत्सव आणि व्रते या ग्रंथातून घेतले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। गुरु पौर्णिमेच्या दिवशी अनेक शाळा विद्यालये आणि महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर विनम्र भावनेने नतमस्तक होतात। वेगवेगळ्या पंथोपपंथातून ईश्वर भक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरूंचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करताना दिसतात। मित्रांनो, शीख धर्मातही गुरु पौर्णिमा या उत्सवाचे विशेष महत्व आहे, कारण शीख धर्मात होऊन गेलेल्या 10 गुरूंचे आपले एक वेगळेच महत्व आहे। शास्त्रात गुरुचा अर्थ सांगितलेला आहे, गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश। म्हणजेच गुरुचा अर्थ असा होतो की एखाद्या माणसाला अज्ञान अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जो नेतो तो गुरु। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप एकताइत रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। विश्रांतीपूर्वी आपण गुरु ह्या शब्दाचा व्यापक अर्थ ऐकला। श्रोत्यांनो, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। आता राहिलेला पुढील भाग। मित्रांनो, ज्यांना काही कारणाने आपल्या गुरूंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही, ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात आणि श्लोक म्हणतात, गुरु महंत वधुनी राज्य करणे, त्या परीस लौकिक भिक्षा आचरणे, उपातरी सुखा कारणे ते रुधिर भोग जाणावे। एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र तंत्र उपदेश देणारे खूप गुरु भेटतील, पण आपल्या शिष्यास स्वतःची खरी ओळख करून देणारा तोच खरा सद्गुरु होय। ज्ञानोबा माऊलींना एकनाथ महाराज श्रीगुरु म्हणून संबोधायचे। एका जनार्दनी पर्व पुण्य फळले, श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर। श्रोत्यांनो, गुरुला अजून एक उपाधी आहे बरं का, आणि ती म्हणजे जगद्गुरु। ह्या पृथ्वी तलावर जे थोर संत होऊन गेले त्यांपैकी आद्य शंकराचार्य, तुकोबा आणि श्रीकृष्ण यांना जगद्गुरूंची उपाधी मिळालेली आहे। श्रीकृष्ण आणि श्रीराम हे देवावतार असून सुद्धा गुरु अंकित आहेत। अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तो गुरु, जो सकल जीवांस चांगले तेच शिकवतो, सुसंस्कार देतो तो गुरु, सत परमात्म्याची भेट घडवून देतो तो गुरु। परंतु मित्रांनो, सरते शेवटी साऱ्या जगताचे सद्गुरु ठरतात ते निराकार शिव परमात्मा, तेच आम्हा सर्व आत्म्यांना भवसागर पार करून तारून नेतात, तेच खरे सद्गुरु, श्रीगुरु वा जगद्गुरु होत। कारण मंडळी, देहधारी गुरु कितीही मोठा असला तरी शेवटी तो देहधारीच। सर्व देहधारी गुरूंनीही त्या निराकाराचीच आळवणी केलेली आहे। सर्व धर्मीय लोकही निराकारालाच मानतात। श्रोत्यांनो, असेही मानले जाते की प्राचीन काळापासूनच विद्वानांनी आपल्या गुरूंकडून संपूर्ण ज्ञान शिक्षण घेतले, तेव्हा गुरु पौर्णिमा उत्सवाच्या वेळी आपल्या उपासनेत दक्षिणा देऊन त्यांनी आपल्या गुरूंचा गौरव केला, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्यामुळे आजच्या उत्सवाच्या दिवशी अनेक शिष्य आस्था गायत आपल्या गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा देताना दिसतात। आपल्या गुरूंना समर्पित केलेला हा सण म्हणजेच गुरु पौर्णिमा। यातून आपण आपली गुरूंविषयीची श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करतो। श्रोत्यांनो, आज आपण गुरु पौर्णिमा या उत्सवाचा व्यापक अर्थ आणि त्याचा इतिहास जाणून घेतलेला आहे। तर मंडळी, याबरोबरच गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा या उत्सवाबद्दल आपण घेत असलेली माहिती येथेच संपन्न होत आहे। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सत्रात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।